सकै मस्तक लेख। एको जप एको जाला है, एक सिमर एको मन आहे, एक सके गुण गाव अनंत, मन तन जाप एक भगवंत। एको एक एक हरे आप, पूर्ण पूर रहो प्रभ आप, अनक विस्तार एक ते भए।

अष्टपदी संत जना मिल करो विचार, एक सिमर नाम आधार, अवरू भाव समीत विसारो, चरण कमल मैं उरधारो, कारण कारण सो प्रभ समरथ, दृढ़ कर गो नाम हर वत, एह तन संचो हो भगवंत, संत जना का निर्मल मंत, एक आस राखो मन माहे, सर्व रोग नानक मिट जाहे, जिस धन को चार गुण टुटावै सो तन हर सेवा ते पावै, जिस सुख को नित बाछै मीत सो सुख साधु संग प्रीत, जिस शोभा को करै भली करणी सा शोभा बज हर की शरणी, अनको पावी रोग न जाए रोग मिटै रव खद लाए, सर्व निदान में हर नाम निदान जप नानक दरकै परवान, मन प्रभु दो हर कै नाहिं दै तिस धावै त्या बैठाए, ਤਾਂ ਕੋ ਬਿਗਨ ਨ ਲਾਗੈ ਕੋਏ ਜਾਂ ਕਹਿ ਹਿਰਦੈ ਵਸੈ ਹਰ ਸੋਏ, ਕਲ ਦਾਤੀ ਠਾਂਡਾ ਹਰ ਨਾਉ, ਸਿਮਰ ਸਿਮਰ ਸਦਾ ਸੁਖ ਪਾਉ, ਭੋ ਬਿਨ ਸੈ ਪੂਰਨ ਹੋਏ ਆਸ, ਭਗਤ ਪਾਏ ਆਤਮ ਪ੍ਰਗਾਸ, ਤਿਤ ਘਰ ਜਾਇ ਵਸੈ ਅਵਨਾਸੀ, ਕਹੁ ਨਾਨਕ ਘਾਟੀ ਜਮ ਫਾਸੀ, ਤਤ ਵਿਚਾਰ ਕਹਿ ਜਨ ਸਾਚਾ, ਜਨ ਮਰੈ ਸੋ ਕਾਛੋ ਕਾਚਾ।